थारो ससरो भी भणी रहो अने जेठ भी भणी रहो देवर भी भणी रहो बेटी अने यो थारो धणियर बाचे सब अक्षर यो थारो धणियर बाचे सब अक्षर या चिट्ठी लिखे लिए की आए

0: आवा तू तो वेगाचं गणित पुण्याला गई
1: केतरा बजग कधी दस मसीनानो सात बोर खाई जाय हो झालरियो
0: बता भाई कोई सारो करी रोज अरे बेटी भारी ओका तरफ देख आंगळे न गिण तू ओका तरफ देख आंगळे न गिण तू उत्तर ओको तीन आय
1: हो झालरियो
0: तीन उत्तर बताई दिया उन्हें
1: फुल जसो